Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, Delta, अब इसका अंदाज क्या है? 14 का पल्ला है ये, 15 मात्रे का बोल है। इसकी पहला आवर्तन 14 पे खत्म होता है,